आठ पैर हर नाम सिमरो चले तेरे साते पासा संगत सदा नानक मिटे दुख कमाते वल वंच कर उधर पर।